ortama levvi alukamuge giyeki makka gawa gefulu kankashaware barakella wa fawa tanegge gotuge adi alam taka tedu mage kamuge faalu wegen wa hekitaken etangawe ibrahim ge faanu hunne witan ege terenwe etana ebahi gefuluge haram fula wadejje mihai aman kan libigen wa mihaku kamugawie ekama mage feni kuladana wejje miha ए गेफुला गस्तु को गेंदियोमी ए भाई हज्जो मकी अल्लाह टका मिस्तों गे मच्चों गे वाजिबे ए कमा मेदु देकोलो हदाफी मीहा दन्नाशे फहे हमकशवरुं अल्लाही एम्महा आलम तफियावा फुदी वडिगेंवा रस्कलांगे